0: ना मेरे पप मगे और गो
1: यो तंजांग रा ट्रेन दे बिंग तो अल कपे बफलो बॉयज बफलो बॉयज ते बले ना कोने में पे ना तिल जंगे एम पे आ को तंजांग रा ट्रेन दे बिंग टेरेंस कुरुवे यो दाओ मलंगे तोला कम नेशनल कदेल बफलो बॉयज मो अबलाña कम
2: यो अरे को पापे इंग्लिश टाइम रा टेरेंस कुरुवे मेले मुलेका ओरिन तुमना क्या मावा गा फैमिली बैंड रे ओलंग मिटन मोलमो लोन मैंग ले मुले काने ले मुरंग पुजा माले मुले ने फिल ने वे पलाña तंबाले मुले मरचे नकुन आउट ओवा गा गोय जामा गा रुंगि रले नेले जामा ले मुरंग बफलोरियस कलमला उंगुला ना जामा कारा गळपो पिलमा ओले स्टाकोले मुले ने मरचे बला वीकेंड नकुन सरेरे pala push til na kon malan singil erli mali fishing line nen mulai jawon baon garai jolen mali jaman ka garai ka gal po mali muro voice ko ka balanya
1: yo ga taun ni ka feeling oni ni de pal ja jamal waktun taun ni ka feeling letto pray un go turumbal nable taun ni ka feeling
2: era ka feel letto ni era jamal waktun ni era ko rumbal healthir ngara jamai ne era ko brain open karumbal da ko brain brain ne ko da kon skill da ko jamo bling ara yang dol ara to ga ne era ko kola ngodin mam wa nga ngor na kon ara lenin na en ga pangor le direction jama ulana oni bela ara nina ngor jama ngara marang mara feeling da ko happy life ne ngar le kon fun ko mara le boys na ko lemur jama mirin mala ko glorious na mala Ala linya happy rakal, ala linya happy olakal, boys kal.
1: Yo, thank you. Tual na purganin na ngara, Terence Kuruwe, Brian ka number. Thank you.
0: Yo, thank you numalengko. Butter ito daw, tambal yol ng radio li.
3: Yo, limur ka nga ma. Yol ng radio, di arbal ma. Yo, menmak.